0: बस तुमको फाफी।
1: आनक एच यार मतुरी रदिमान फिसमान अरेक प्यून मास तिम तानक युंदान दात तिमान रुचुरुच फैनेने फट्रुटग तम्री ह्यान चेव आरे फसकी पुटग नुन्य बेन याव जानन कसाव लैना बेन तानन राम युन्गुन्ना आज तो मनाई चनाओ फचमुबनाओ कूर जो वे देश के तुझो सार का जन्रिया मन्त रच फटतो कूर जे अले निफसायना नजे याद निफियायना फेन जावा मिफमा मील चाई ताकतूर ए फंतावना मार जो सुफन्याफनाम नौ जान जाम फुमारेन मेर चेर चौन साइन सिम तेत क्या न्यासा मनुक निमा स्वांग उसा काफ चिचाली ना दवे इन राय मांग नेफ न्यूफन इसारेत नी ततेरा को जंबूल नुट सेक ततोची निश्यान माच वूला तो उंपेला तना चिके नुकेंदी ना चीपिक नेफ लासन देन नौ इवद्यानन तपदांबा anapenana tolongo ary ny ambo noho ny angambo raha misy te hatao akanjo anatiny ho anao fa mamiry firy loatra tiririnitsika ity nefa iza tsy matory fa adalàna ny andala resak'olo nefa lanaka ka niady sainyray no enti ny ampatory zanaka tsy hitamory sombonaiko fefa miady be ny saiko raha mpitsofotsiny azy ifindratrany ny atao varatra ka izano karamainy mety ho vitanino karatra kanjo reko indray izao fa ny lala no sakanana raha mpitsova maray isy mantso fitokanana atao kaikitsika ato ka nisy areto izay mandeha dia avily avoko fa andalo ireo lehibe ary izay la mahavo sady mahavaky fo ny mpitrongo takanay fa tao maro ny etraketraka tongatonga fotsiny eny ka dia mahaketraketraka nefa etsy matory mikipi ka mikipi ary azo mena tsy nydada sy ny redirediny fefa tafaloatra loatra ny ahy asy tebitebiny miondana sombonaina eto mpoko be taraina
0: Sotra tumbukula, sotra tumbukuvava.